श्री स्वामीनारायण भगवान की जय। बाळको नाना नाना बाळको ओला साव टेणिया जेवा ए बोलतो तो नामावली एले अने